उगा का काळीज माझे उले पाहुनी वेली वरची फुले। महाराणी कौसल्या अशा चमत्कारिक मनस्थितीत असतानाच महाराज दशरथ अंतःपुरात आले। आपल्या लाडक्या राणीला ते सांगू लागले, उदास का तू, उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी, लाडके कौसल्ये राणी। वसंत आला तरू तरूवर आली नवपालवी, मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी। कानी माझ्या घुमू लागली सादाविण वाणी, लाडके कौसल्ये राणी। ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तू करी, दशरथा अश्वमेध तू करी, चार बोबडे वेद रांगतील तुझा धर्मरत घरी। विचार माझा मला जागवी आले हे ध्यानी, लाडके कौसल्ये राणी। निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली, वसिष्ठ काश्यप जाबा लीना घेऊन ये या स्थली। इष्ट काय ते मला सांगतील गुरुजन ते ज्ञानी, लाडके कौसल्ये राणी। उदास का तू, उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी, लाडके कौसल्ये राणी। आले गुरुजन मनातले मी सारे त्या कथिले, मीच माझिया मनास त्यांच्या साक्षीने मथिले। नवनीतासम तोच बोलले स्निग्ध मधुर।

ही करणे आहे इष्टी सह सांगता। धूमासह ही भारून जावो नगरी मंत्रानी, धूमासह ही भारून जावो नगरी मंत्रानी, लाडके कौसल्ये राणी। सरयू तीरी यज्ञ करूगे मुक्त करानी दान करू, सरयू तीरी यज्ञ करूगे मुक्त करानी दान करू, शेवट चाहा यत्न करूगे अंति अवभृत स्नान करू। ईप्सित ते तो देईल अग्नि अनंत हातानी, लाडके कौसल्ये राणी। उदास कातु आवर वेडे नयना तिलपाणी, लाडके कौसल्ये राणी।